गुण गावा दिन रात, गुण गावा दिन रात, नानक चाओ हो, नानक चाओ हो, नानक चाओ।